तू एको जी, तू निःचल करता सोई, तुद आपे भावै सोई वरतै जी, तू आपे करै सो होई, तुद आपे सृष्ट सब उपाई जी, तुद आपे सिरज सब गोई।

रख कर वाजा पौन वजाया एहु साचा सोहिला सत्य घर गावो गाओ ता सोहिला घर साचे जिथे सदा सचुत की आवे।

पहला सच्चे तेरे खंड सच्चे ब्राह्मण सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे करणे सर्व विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा प्रमाण सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे तो दाखे लख करोड़ सच्चे सब तान सच्चे सब जोर सच्चे तेरी सिफत सच्ची सलाह सच्ची तेरी

संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत